0: Jamen, det bliver helt rigtig godt, det går. Mit gården, jeg skal måske mig godt. Most of the time, går jeg der noget, jeg skal det være godt. Mit gården, jeg skal det med det bedre, det går.
1: Gæmmer ikke James Snada, og Hagen går han til, der kunne sige, gæmmer går ned, hvor jeg er godt. Janu Zaita Chagan, jeg quiet hours i tid, så går han ind, når jeg går ud, når jeg går ud, den har også sig som gæt.
0: Ishtu mua ga batman ni urji ga ajin baite chonji ga utke vet staj tega dugni chum tkani wa tagat ka ga chich shagat nanda ji chibid ja nai nga ga ide tingna ji ga je ga wish tagna ji uishan and I and ga die mahi gan ga die mahi ga dragon uishan da da cha ga mudmam nan je taj ne ga ga ta chum ge board of directors and gan somo jinna ne ga de te shagne ji ga jaga dugni chum kon ya ga mesin queen utka pitikam chatai ch utai utka ter mai ga mo gunya na tai ter sanda ga ga valdor but so ga service points ga in a much and my guy ga lit so de gnoj ga no da ji wais ta jinja shwa ga ga ma ina jinja bas kun ja so ja ga shwa ga chagne ji ga तो इशनाक स्ट्रांग जी स्कोना नोज गा जी जी इशनाक के इशनाक तेज के उत के जी बीते के दाग नोज है उन कौन गया जिन क्वीन
1: मुगा जी उदाक सोचो दावी चीतों का शोई चाग नो जागुन जा मगन जी जा जादा खुको जा विश्रोने के मैं के हन जी को देख जगा हुआ जी वाम शुतक शियो जी ना नगा इंतिन हवाई आई ताजने ने बागुम के दुगनीश
0: community workers or social cannot touch mean coordinators cannot touch I enjoy it then she should bag me now you
1: Again, my good jiga, we chidon washka wadaskunet near security each company, kajaji, jaji, average she stag.